सुप्रभात, नमस्कार. 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. आज आहे मंगळवार, 19 मे 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. साधना सरगम यांच्या आवाजातील चंद्रशेखर वरद पांडे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे गिरीश वरद पांडे यांचं.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळकीतून बोलत आहोत. कृषी संपदा या कार्यक्रमात ऐकवीत आहोत शेळीचे लसीकरण याविषयी डॉक्टर डी ए माखाडे यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बांधवांना नमस्कार. आज मी शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण जंतबाधा निवारण या बाबतीत थोडक्यात माहिती देतोय. शेळ्यांच्या पुष्कळच्या आजारांची लक्षणे सारखीच दिसतात. बऱ्याच वेळा आजाराचं योग्य निदान होण्या अगोदर शेळ्या दगावतात आणि इतर जवळपासची जनावरे संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे हे अधिक चांगले व फायदेशीर ठरते. म्हणून शेळ्यांना ठरल्या वेळी योग्य प्रमाणात रोगप्रतिबंधक लस आणि जंतनाशकं द्यावीत. संभाव्य नुकसान टाळाव. शेळ्या मेंढ्यांकरता जर लसीकरणाच्या वेळा सांभाळल्या तर शेळ्या मेंढ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तोंडखुरी पायखुरी म्हणजे थोडक्यात FMD हे ऑक्टोबर महिन्यात टोचून घ्यावं. आंत्रविषार एप्रिल मे मध्ये टोचून घ्यावं. मेंढ्यांच्या देवीची लस डिसेंबरमध्ये टोचावी. बकऱ्यामधील देवीची लस ही डिसेंबरमध्ये टोचावी. आपण प्रामुख्याने एवढ्या जरी लसी आपण प्रामुख्याने टोचून घेतल्या किंवा याबाबत काळजी घेतली तर आपलं संभाव्य नुकसान टळू शकतं. शेळ्या मेंढ्यांना होणारा जंताचा प्रादुर्भाव आणि उपचार. शेळ्या मेंढ्यांमधील जंत शेळ्या मेंढ्यांना जंताचा कृमीचा जास्त धोका असतो. जंतापासून कमीत कमी त्रास व्हावा आणि शेळी मेंढी पालनातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याकरता जंतांचा बंदोबस्त करणे अत्यंत महत्वाचं असतं. शेळ्या मेंढ्यांच्या आतड्यामध्ये अनेक प्रकारचे जंत कृमी असंख्य संख्येने वास्तव्य करीत असतात. मेंढीच तर परोपजीवितांचे संग्रहालय असं समजलं जातं. या जंतांचे प्रामुख्याने पट्टकृमी जंत, चपटे जंत, पर्णाकृमी जंत, यकृत कृमी आणि गोल जंत असे आकारमानानुसार 3 वर्ग पडतात. पट्टेकृमी जंत, चपटे जंत हे जंत अनेक तुकड्यांचे मिळून बनलेले असतात. ते लांब चपटे रिबिन सारखे आणि फिक्कट पांढऱ्या रंगाचे असतात. हे जंत आतड्याच्या मऊ अंतर त्वचेला चिकटून असतात आणि तेथील अन्नरस शोषण करीत असतात. या जंतामुळे आतड्यांची हालचाल बिघडते आणि शेळ्या मेंढ्यांना पातळ हाकवून लागतात. या जंतांचे तुकडे लेंड्याबरोबर बाहेर पडतात. याबाबत जर आपण योग्य ती खबरदारी घेतली किंवा जवळच्या पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन जर नियोजन केलं तर या पट्टकृमी जंतांवर आपल्याला नक्कीच पायबंद घालता येतो. दुसरा प्रकार आहे पर्णाकृती यकृत जंत. कडुनिंबाच्या पानाच्या आकाराचे हे जंत यकृत, पित्ताशय, पित्तनलिका इत्यादी अवयवांमध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे त्या त्या अवयवांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यकृताला इजा झाल्यामुळे कावीळ होतो. पित्तवाहक नलिकेत अडथळा निर्माण होतो. याबाबत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाने योग्य औषधी शेळ्या मेंढ्यांना आपण दिलीत तर या बाबतीतही आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येतो. गोल जंत हे पिवळसर पांढऱ्या रंगाचे लांबट जंत असतात. या बाबतीत सुद्धा आपण योग्य ते नियोजन पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली करायला हवं. आपलं संभाव्य नुकसान टाळायला हवं. जंतामुळे शेळ्या मेंढ्यांना होणारी इजा. जंत शेळ्या मेंढ्यांचे रक्त, अन्नद्रव्य, अन्नरस यांचे शोषण करतात. हे जंत आतड्यातील पसरलेले अन्न शरीरामध्ये शोषण करणाऱ्या ग्रंथींना इजा पोहोचवतात. त्यामुळे अन्नरसाचे शरीरामध्ये शोषण होत नाही. आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो. जंतामुळे पित्तनलिकेत अडथळा निर्माण होतो आणि यकृताला इजा पोचवण्यामुळे शेळ्या मेंढ्यांना कावीळ होतो. वेळीत जंताचे नियंत्रण न केल्यास शेळ्या मेंढ्या खंगत जातात आणि मलवूल बनतात. त्यांना ॲनिमिया, पंडुरोग होतो. त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शेळ्या मेंढ्या अशक्त होऊन त्यांचे वजन घटल्यामुळे मांस उत्पादनामध्ये लक्षणीय घट होते. लोकर गळून पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे लोकर उत्पादनात सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात घट दिसून येते. जंतामुळे जनावरांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे दूध उत्पादन कमी होते. जंतांचे प्रमाण खूप वाढल्यास कोकरे, शेळ्या, मेंढ्या यांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे माझी अशी विनंती, शेळ्या मेंढ्यांचं लसीकरण आणि जंतनाशकाचं नियोजन हे शेळ्या मेंढ्यांचं संगोपन करताना ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने जर आपण लक्ष दिलं आणि जागृत राहून जर सगळं जवळच्या पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली जर हे सगळं आपण सांभाळलं तर संभाव्य नुकसान टाळता येईल.
0: कृषी संपदा या कार्यक्रमात आपण ऐकत होतं शेळीचे लसीकरण याविषयी डॉक्टर डी एम

0: खडे यांनी दिलेली माहिती. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे, सहक्षेपित करीत आहोत 6:45 आणि आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. सहक्षेपण काही क्षणातच.
1: आपल्याला खरंच हवी असेल निसर्गाची साथ, तर कचऱ्याची करूयात योग्य विल्हेवाट आणि सापडेल सुंदर निसर्गाची पाऊलवाट.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावी. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावी. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे.

0: डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळे आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच

0: होत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्झवर.

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत, ऐकवित आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक.
2: गुडघ्याचे आणि खोब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
3: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. आपला जांघेचा खुबा का खराब होतो आणि तो खराब झाल्यानंतर त्यावर काय उपाय करावे लागतात ह्याविषयी माहिती घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात. आपला जांघेचा खुबा बॉल अँड सॉकेट टाईपचा खुबा आहे, म्हणजे एक प्रकारचा एक गोळा किंवा बॉल एका सॉकेटमध्ये फिरत असतो आणि तो चारी दिशेने फिरत असतो. आता काही वेळा फ्रॅक्चर होतं आणि फ्रॅक्चर जेव्हा त्या बॉलला जवळ असतं, खुब्याच्या मानेमध्ये होतं, त्यावेळेस जरी फ्रॅक्चर जुळलं तरी खुब्याचा रक्तपुरवठा कधी कधी बंद पडतो आणि तो खुबा खराब होतो. त्याचप्रमाणे काहीही कारण नसताना तुमच्या खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तो खुबा खराब होऊ शकतो. याला आम्ही अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हेड ऑफ द फ्यूमर असं म्हणतो. थोडक्यात रक्त पुरवठ्याविना जांघेचा खुबा खराब होणं असं म्हणतो. काही वेळेस खूप दारू प्यायल्यामुळे किंवा स्टेरॉइडचे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रचंड प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो. असे वेगवेगळे आजार असतात. काही वेळेस युरिक ऍसिड वाढल्याने, काही वेळेस गाउचर्स डिसीज नावाचा डिसीज आहे त्याच्यामध्ये काही कारणाने हा खुब्याचा रक्तपुरवठा बंद पडतो. काही वेळेस सिकल सेल एनिमियामुळे खराब होऊ शकतो. हा खुबा खराब झाल्यावर तुम्हाला त्रास काय होतो? ज्यावेळेस तुम्ही मांडी घालून बसायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला जांघेत दुखायला लागतं, किंवा सायकलवर किंवा मोटरसायकलवर टांग टाकून बसताना तुमचा तो खुबा दुखतो, जांघेमध्ये दुखतं. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं दुखणं तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला कळतं की हा खुबा खराब होत चाललाय, पेशंटला त्रास होतोय चालताना, मग आम्ही काय करतो? जर स्टेज 1 स्टेज 2 असेल तर कित्येक वेळा खुब्याला ड्रिलिंग करतो आणि ड्रिलिंग करून छिद्र केल्यावर त्याच्यामधनं रक्तप्रवाह सुरू होण्याची शक्यता असते. काही वेळेस आम्हाला आपल्या पायामध्ये फिब्युला नावाचं एक हाड असतं, ते हाड आम्ही त्या खुब्यामध्ये टाकतो आणि ड्रिलिंग सुद्धा करतो. त्याच्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा वाढण्याची जरी शक्यता नसली तरी तो खुबा कोलॅप्स होत नाही, टिकून राहतो आणि काही काळ काही वर्ष पेशंटला मिळू शकतात. पण ज्या वेळेस मित्र हो खुबा खूपच खराब होतो, त्रास द्यायला लागतो, खरबडीत झालेला असतो, त्यावेळेस त्या होणाऱ्या खरबडीतपणाच्या घर्षणामुळे प्रचंड वेदना होतात आणि अशा वेळेस मात्र आपल्याला खुबा बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता आपण जेव्हा खुबा बदलतो त्यावेळेस नुसताच तो बॉल दांड्यासकट टाकून चालणार नाही, कारण तो बॉल ज्या सॉकेटमध्ये बसतो तो सुद्धा खरबडीत झालेला असतो. तर अशा वेळेस आपल्याला दांडी असलेला बॉल मांडीच्या हाडात टाकावा लागतो आणि सॉकेटच्या इथे प्लॅस्टिकचं सॉकेट टाकावं लागतं. आता ह्यामध्ये बरेच प्रकार आहे, भारतीय प्रकारचा खुबा, परदेशी प्रकारचा खुबा. हे ऑपरेशन औषधाशिवाय साधारण 29,000 चालू होतं आणि परदेशी सुद्धा एक औषधाशिवाय 59,000 होऊ शकतं. लोकांनी ह्या पैशाचा खूप धसका घेतलेला असतो, त्यांना वाटतं 2-2, 1.5-3 लाख लागतील की काय, म्हणून प्रत्येक वेळेस एवढा पैशाची खर्च करण्याची गरज नसते.

0: अशा वेळेस आपण काय करतो, काही केसेसमध्ये नुसता प्लॅस्टिकचा सॉकेट सिमेंटने चिकटवतो, तर काही केसेसमध्ये जेव्हा तरुण व्यक्ती असते त्यावेळेस मात्र आपल्याला जास्त दिवस टिकणाऱ्या खोब्याची आवश्यकता असते. अशा वेळेस आपण मेटॅलिक पार्ट, मेटॅलिक म्हणजे धातूचा पार्ट, अगोदर सॉकेटमध्ये टाकतो आणि त्याच्यावर आपण प्लॅस्टिकचं आवरण टाकतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तो खोबा जास्त दिवस टिकतो, प्लॅस्टिकचं आवरण मध्येच खराब झालं तर बदलता येतं. आजकाल अत्यंत नवीन नवीन प्रकारचे खोबे आलेले आहेत आणि हे खोबे 8 वर्षापासून 25-27 वर्ष टिकू शकतील अशा प्रकारचे आहेत. आणि ह्या खोब्यांमुळे तुम्हाला पूर्वीसारखं चालता येतं, जिना चढता येतो, सगळं काही करता येतं. ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही चालू शकता. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खोब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

थँक यू डॉक्टर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होता. 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत.

धुळे केंद्रापणे कथा थोड्याच वेळ सहक्षेपित करीत आहोत. ठीक 7:10 पुण्याच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सुरुवातीला ऐकूया पुण्याच्या प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाली आहेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक

गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBI मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBI संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ST महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ST महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
5: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून 12:00 आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला 12:00 आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्याने फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेखपट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे

0: फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये
0: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग खोटो छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा.
0: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअरफ्लाइट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स

0: वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही.
0: अच्छा,
1: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
0: अच्छा,
1: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू
0: शकतो.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझ्या, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
0: अच्छा,
1: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
0: अच्छा,
1: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. 8 वाजेला सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी दिल्लीचा.

भावसरगम सुगमगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 8:30 सहक्षेपित करीत आहोत पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. सहक्षेपण काही क्षणातच.

0: सकाळचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला.

जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. 9 वाजत आहेत. थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचा कार्यक्रम विविध भारती मुंबईवरून.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता।
2: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करीत आहोत, संकटातील सोबती।

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है. एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात

0: सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
1: आणि मित्रहो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
0: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
2: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
2: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीने लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईतसुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतं हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
0: अगदी खरे. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
1: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला एफ एम वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 चा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी आर जे बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतो आहे त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा, सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपलं आपण काम करतो आहे ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठीसुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आर जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, तेसुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे, त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.

0: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
1: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
0: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
2: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
1: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली।
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते। आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला।

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतवहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात थोरली जाऊ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

100.5 MHz-वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. यानंतरची उद्घोषणा काही क्षणात. शंभर पूर्णांक 5.5 MHz-वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

चंदन सा बदन चंचल चितवन धीरी सी तेरा ये मुस्काना। श्रोते हो किती साध्या आणि सुंदर शब्दामध्ये तारीफ केली होती ना। श्रोते हो आपल्या जीवनामध्ये जो कुणी येतो ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य अप्रतिम आहे, त्या व्यक्तीची तारीफ केली पाहिजे। मेरी हर बात में तू मौजूद है, मेरी हर बात में तू मौजूद है, कुछ इस कदर मेरी जिंदगी में तेरा ही वजूद है।

चोरी चोरी कोई आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं नूरी या चित्रपटातील जान निसार अख्तर यांचं हे गीत होतं. श्रोते हो, मी नेहमी असं म्हणत असते की आपलं दिसणं एवढं अप्रतिम आणि सुंदर असावं की जाता जाता एखाद्याने वळून पाहावं. आपलं बोलणं एवढं छान असावं की त्या शब्दात मन हरवून जावं. आपला स्वभाव एकंदरीत आपलं सर्व व्यक्तिमत्व एवढं आकर्षित असावं की भेटणाऱ्या प्रत्येक माणसाने तुमच्यावर प्रेम करावं, तुमचा आदर करावा. श्रोते हो, होश उडून टाकणारं व्यक्तिमत्व निर्माण करायला हवं की नाही?

उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए। झुक गया आसमान से हे गाणं होतं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, हसरत जयपुरी यांचं हे सुंदर गीत। श्रोते हो, कुणी दिलेल्या सुंदर आठवणीचे हे दाग आपल्या मनातून जात नाही, ते कायम आपल्या मनामध्ये प्रतिबिंबित झालेले असतात। किशोरदा यांच्या आवाजात दाग या चित्रपटातलं गीत ऐकूया। अप्रतिम सुंदर शब्द आहे साहिर यांचे, मुझे देवता बनाकर तेरी चाहतोने पूजा, मुझे देवता बनाकर तेरी चाहतोने पूजा, मेरा प्यार कह रहा है मैं तुझे खुदा बना दूँ।

श्रोते हो, हा आवडणारा व्यक्ती जर का आपल्या जवळून गेला ना तरीही तो आठवणीत राहतो, ते सानिध्य कायम जाणवत राहतं. आवडणारा व्यक्ती कसाही असो, एकदा त्यानं मनात घर केलं ना मग तो चेहरा कायम साथ घालत असतो आणि न कळत ही पावलं त्याच्या दिशेने उडली जातात.

0: श्रोते हो हा जादू रूपी चेहरा की नाही आपल्या आयुष्यात असायला हवा. आयुष्य थोडस वेगळं असतं बरं का. किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्माचं हे गाणं होतं इंदिवर यांचं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. शंभर पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. कार्यक्रम ऐकवित आहोत स्त्री सखी.
1: स्त्री सखी ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना योगिताचा नमस्कार. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता अत्रा. श्रोतेहो आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अष्टपैलू कलावंत निर्मिती वैद्य यांच्याशी कविता अत्राम यांनी केलेली बातचीत.
0: स्त्री सखी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिकांना कविताचा नमस्कार. महिलांनो आणि श्रोतेहो, स्त्री सखी हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि स्त्री सखी या कार्यक्रमामध्ये धुळ्यातील ज्या काही महिला आहेत किंवा धुळ्याच्या आजूबाजूच्या गावातील ज्या काही महिला आहेत ते सहभाग घेऊ शकतात. एखादी स्त्री सामाजिक काम करू शकते, विविध क्षेत्रात पारितोषिक मिळालेलं असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात जर त्यांनी नावलौकिक मिळवलेला असेल अशा सगळ्या महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. तर सखीनो आणि श्रोते हो, आजच्या स्त्री सखी या कार्यक्रमात आपण बोललेलं आहे निर्मिती वैद्य यांना.

श्रोतेहो आणि सखींनो, तुम्ही म्हणत असाल की निर्मिती वैद्य काय करतात, तर त्या अष्टपैलू कलाकार आहेत. मी त्यांची एक डायरी बघितलेली आहे, त्याच्यामध्ये इतके फोटोज आहेत. त्यांनी वक्तृत्व स्पर्धा जिंकलेली आहे, नाट्यक्षेत्रात काम केलेलं आहे, शिक्षण पण करत आहेत. निर्मिती वैद्य आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, आपल्या कार्यक्रमामध्ये आले.

0: आहे आणि खरं तर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तर निर्मिती, आमच्या कार्यक्रमात तुझं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तर निर्मिती, सुरुवातीला थोडा परिचय आपण सर्व रसिक श्रोत्यांना तुमचा करून देऊया. तुम्ही काय करता?
1: नमस्कार, माझं नाव निर्मिती राजेश वैद्य. मी 22 वर्षाची आहे मॅडम. आता मी मेडिकल स्टुडंट आहे, थर्ड इयरला आहे सध्या. गेल्या 22 वर्षामध्ये माझा वक्तृत्व कलाशी निगडीत इतका सहवास लाभलाय मला यांचा की एकपात्री प्रयोगापासून तर नाटकापर्यंत एकांकिका स्पर्धा मी गाजवल्या आहेत. त्याचप्रमाणे मला बऱ्याच दिग्गज व्यक्तिमत्वांचा सहवास सुद्धा लाभला, मार्गदर्शनही लाभलं.
0: मी बघितली तुमची डायरी, त्याच्यामध्ये भाऊ कदम आहेत, सिंधुताई सपकाळ आहेत, बऱ्याचशा लोक आहेत त्यांच्यामध्ये तुमचा सहभाग घेतलेला आहे. त्यांच्यासोबत तुमचे फोटो देखील आहे. फार कमी वयातला तुमचा हा फार मोठा प्रवास आहे, याची जी सुरुवात कशी झाली?
1: एकपात्री प्रयोगाची सुरुवात म्हणाल तर एक साधारणतः 13 वर्षाची असेल मी. गणपती उत्सवामध्ये विविध गुणदर्शन नावाची एक स्पर्धा आयोजित केली जाते अजूनही. त्यात मी सहजपणे एक चुटकुला म्हणून सादर केला, वराड निघालं लंडनला. त्याला मॅडम इतका प्रतिसाद मिळाला मला की मोठ्या मोठ्या ज्येष्ठ लोकांनी मला पैसे दिले 100-200. आणि त्या काळी मला पैसे समजतही नव्हते, तरी सुद्धा इतकं कौतुक वाटलं त्या पैशांचं मला. तेव्हापासून एक उमेद जागी झाली की वराड पूर्ण केलं पाहिजे. मग मी ते पूर्ण 1.5 तासाचा प्रयोग केला आणि आज माझे पूर्ण महाराष्ट्रात 52 प्रयोग झालेत.
0: तुमचं बालपण वगैरे धुळ्यातच गेलं?
1: हो हो.
0: वडील काय करतात तुमचे?
1: वडील आर्टिस्ट आहेत मॅडम. आमचे पेंटिंगचे वगैरे बिझनेस आहे.
0: तुम्ही हे जेव्हा सुरुवात केली या सगळ्या प्रयोगाला वगैरे, तुमचं फार वय कमी होतं, पण इतक्या कमी वयामध्ये कसं काय तुम्ही ही झेप घेतली? म्हणजे सुरुवात तुम्ही अशी हळूहळू केली असेल, तर त्याच्यासाठी काही तुम्ही कलाकार म्हणून अभ्यास केला का, किंवा असं काही बघितलं का की कोणी एक पात्री प्रयोग छान सादर करतं?
1: बरोबर. ते वय असं होतं ना की पुस्तकं वाचण्याची इच्छा नव्हती तेव्हा, बिलकुल
0: अभ्यास नाही करायचा.
1: तेव्हा फक्त मला एक मूवी बघायची, मग लक्ष्मण देशपांडे यांचे सगळं जो प्रयोग होता 3 तासाचा, तो पूर्ण प्रयोग मी दररोज बघत असायची. स्कूलमधून आली का तेच पहिले बघत असायची. ते बघता बघता इतकं पाठ होऊन गेलं. त्याच्या व्यतिरिक्त मग नटसम्राट, त्याचेही मी प्रयोग केले. ती फुलराणी सुद्धा केलं.
0: अरे वा.
1: कर्ण आणि कृष्णाचा संवाद देखील सादर केला. त्यानंतर या नाटकांमधून जात असताना एलियन्स द ग्रेट, स्त्री जन्म, पैसा, आशा एक आशेची किरण असते, गोष्ट असते, अशा अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये मी सहभाग घेतला.
0: बरं निर्मिती, जेव्हा तुम्ही एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेत होता, त्यासाठी एक धाडस लागतं की स्टेजवर गेलं पाहिजे बोलण्याची, ते वक्तृत्व जे असतं त्याचा एक अभ्यास पण ते मुळातच तुमच्यामध्ये होतं की तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी मेहनत करावी लागली?
1: मुळात भाषण कला सुरू असताना अनेक यश अपयशाच्या पायऱ्या मी चढल्या. रामदास स्वामी म्हणतात, आवाज मधुर राखावा, शब्द निवडाने वापरावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. तसंच मला असं वाटतं की रांगड्या पैलवानासारखं मातीत लोळता आलं पाहिजे. रांगड्या पैलवानासारखं मातीत लोळता आलं पाहिजे. भाषण करणं सोपं आहे, फक्त शब्दांशी खेळता आलं पाहिजे.
0: मग शब्दांशी खेळताना तुम्हाला तेवढा अभ्यास पण करावा लागला असेल?
1: हो नक्कीच. जेव्हा मी एखाद्या कलाकाराला समोर बघायची वक्तृत्व करताना, भाषण कला करताना, किंवा एखाद्या राजकारणाला, तर मला एक उमेद जागी व्हायची की बाबा आपल्याला असं बोलता यायला पाहिजे. किंवा एखादी आपण लेक्चरर समोर बघतोय, माझ्या मनात तेच चालू असायचं वर्गात सुद्धा की ह्या मॅम अशा कशा बोलू शकतात समोरासमोर. ती एक उमेद जागी झाली. त्यातून मी मग पुस्तकं वाचायला सुरुवात केली, अनेक लेख वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केली, अनेक वक्तृत्व क्षेत्रातले जेवढेही दिग्गज व्यक्तिमत्व आहे त्यांनाही ऐकलं, त्यांच्याकडून शिकली. नितीन बानगुडे पाटील यांचा सहवास लाभला.
0: बरं, मग हा जो तुमचा एक पात्री वरड निघालं लंडनला, याची काही थोडासा जो सगळ्यात आवडता क्षण आहे तुमच्या याच्यामध्ये, तो आपण श्रोत्यांसमोर सादर करूया. संवादाच्या माध्यमातून मला असं वाटतंय की एक रेखाचित्र म्हणा किंवा एक काल्पनिक चित्र लोकांच्या समोर उभं राहिलं पाहिजे. थोडं 2-3 मिनिटं तुम्ही तो संवाद आम्हाला सांगाल का?
1: मराठवाड्यात एक खेडेगावे. आता या खेडेगावामध्ये एक गर्भ श्रीमंत शेतकरी आहे. या गर्भ श्रीमंत शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला यकुलता एक लेवक आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. पहिले खेड्याच्या शाळेत जातो, तिथनं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथनं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो, तिथनं पहिल्या नंबरात पास होतो. मग पास होता होता त्याचं शिक्षण अर्थ म्हणून तो लंडनला जातो, तिथनं पहिल्या नंबर पास होतो आणि पास होता होता घोटाळा करतो. अशा पद्धतीची ही एक स्टोरी आहेत ना की ते जेव्हा आपण ऐकतोय तर ते ऐकल्यानंतर फारसं आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण लाईव्ह बघणार आहे त्या कार्यक्रमाला तेव्हाच ते
0: आपल्या लक्षात येईल.
1: लक्षात येईल.
0: पण रेडिओ असं माध्यम आहे की तुम्हाला संवादाच्या माध्यमातून शब्द

त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक चित्र उभं करावं लागतं. त्यामुळे लोक म्हणतात की दूरदर्शन आणि हे चॅनल आहेत ते पाहणं फार सोपी असतं, परंतु संवादाच्या माध्यमातून एक रेखाचित्र उभं करणं हे रेडिओमध्ये फार मोठी कलाकुसर आहे आणि ते साध्य करणारा ग्रेटच माणूस असतो. पर तुम्ही जे संवाद बोललेत त्याच्यातून एक रेखाचित्र लोकांच्या समोर नक्कीच उभं राहिलं असेल की वऱ्हाड निघालं लंडनला त्याचे संवाद कसे असतात. बरं, हे सगळं करताना तुम्ही जे जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्याचे अनेक विषय असतात, म्हणजे विषय बदलत असतात. ही स्पर्धा किंवा याच्यामध्ये सहभाग घेताना तुम्ही कसला अभ्यास करायचे?

0: हे सगळं करताना तुम्ही जे जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्याचे अनेक विषय असतात, म्हणजे विषय बदलत असतात, ही स्पर्धा किंवा याच्यामध्ये सहभाग घेतात ना, तुम्ही कसला अभ्यास करायचे, कशा पद्धतीने करायचे?
1: विषयाला अनुसरून अगदीच माझ्या वास्तवाशी निगडीत असू शकतं ते मी स्वतःशी एक रिलेटेड करायची की माझ्यासोबत तो विषय कधी झालाय का, माझ्या डोळ्यासमोर तो विषय कधी आलाय का. कारण जेव्हा आपण स्वतःशी तो विषय निगडीत करतो तेव्हा जाऊन आपण स्टेजवर बोलू शकतो.
0: हो अगदी, कारण त्याचा अभ्यास असणं तुम्हाला फार गरजेचं, कुठलंही वक्तृत्व असो तुम्हाला गरजे. भाषण कला किंवा हे सगळे क्षेत्र हे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये, सामाजिक आहे, राजकीय आहे, किंवा मग शैक्षणिक क्षेत्र आहे, हे सगळं क्षेत्र वेगळं. तुम्ही कलावंत म्हणून जेव्हा उभे राहता की एखादा माणूस बघतो की अरे ही मुलगी छोटीशी काय सादर करू शकते, पण जेव्हा त्याला सुरुवात होत असेल तेव्हा माणूस बघत राहते की पद्धतीनं तुम्ही हे सगळं हँडल करता. हा जो तुम्ही अभ्यास करता किंवा हा जो प्रवास, यामध्ये कशी एकोपा कसा साधलाय तुम्ही आणि हे सगळं कसं हँडल केलं?
1: मेडिकलला ऍडमिशन होण्यापूर्वी ना माझं एक स्वतंत्र आयुष्य होतं, एक की मला वेळ मिळत होता, त्या निमित्ताने का होईना की पुस्तकं वाचली जात होती, अनेक भाषणं अटेंड केली जात होती, अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन पण लाभत होतं मला. त्याप्रमाणे त्यांचे अनुभव ऐकताना मलाही तो अनुभव मिळायचा काही की बाबा चांगल्या गोष्टी त्यांचे अनुभव असतील असं.
0: अच्छा, असं लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांचं अभिवादन म्हणून असं वगैरे तुम्ही काही सादर केलं का किंवा असा कार्यक्रमात सहभाग घेतला का?
1: हो हो, माझं वक्तृत्व झालं होतं तिथे, मला प्राईज भेटलं होतं त्यांच्या कार्यक्रम जो त्यांनी आयोजित केला.
0: अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेतला, म्हणजे सामाजिक जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असतो.
1: सहभाग असतो.
0: दिग्गज कलावंत तुम्ही सांगितलं की दिग्गज कलाकारांमध्ये मी त्यांच्यामध्ये फोटो दिसले मला तुमचे, कसं घडलं किंवा याची निर्मिती कशी झाली?
1: एक पात्री प्रयोग करत असताना पद्मश्री शहांची मला भेट झाली आणि ती नकळत होणारी भेट होती की त्यांच्या मार्गदर्शनाखालून मी गेली. सिंधुताई सपकाळ माई अगदीच जिवलग होत्या माझ्या लहानपणापासून, मला आई नसल्या कारणाने त्यांनी मला इतकं मार्गदर्शन केलं. त्यानंतर हास्य कलाकार भाऊ कदम त्यांच्यासोबतही मला काम करण्याची संधी मिळाली अगदीच लहान वयात असताना. विशाखा सुभेदार असतील त्यांच्यासमोरही मी परफॉर्मन्स सादर केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांच्यासमोरही मी अभिनय सादर केलाय.
0: हा, बऱ्याच तुम्ही अभिनय. बरं, सिंधुकाई सपकाळ जेव्हा आपण बघितलं की सिंधुकाई सपकाळ यांना वक्तृत्व जबरदस्त होतं, त्यांचा अभ्यास अरे ग्रेटच होता, प्रश्नच नाही, त्यांच्या काय चारोळी काय कविता काय, तर हा अनुभव काय सांगाल, म्हणजे कशी त्यांची भेट झाली आणि कसं झालं सगळं?
1: एकदा एक पात्री प्रयोग सुरू होता, मला माहितही नव्हतं की ते येतील कार्यक्रमात. माझा सगळं झालं, सेटअप झालं, प्रयोग झाला, प्रयोग समाप्त झाला, सगळं पॅकअप होताना ऍट द एंड आम्हाला सांगितलं गेलं की माई येत आहेत स्टेजवरती. मग आम्ही सगळे शॉक होऊन गेलो आणि मी मला इतकी एक्साइटमेंट माईंशी भेटायची की मी जेव्हा माईंशी बोलली तेव्हा माईंनी मला अगदीच मिठी मारली आणि त्यांचे डायलॉग इतके सुंदर आहेत.
0: खूप सुंदर.
1: ते म्हणतात की काटे बोचले तर सहन करारे, कारण काट्यांना बोचणं माहित असतं, वेदना माहित.
0: बरोबर आहे. आणि मग भाऊ कदम, म्हणजे मला असं वाटते सगळ्या महाराष्ट्राला भाऊ कदम माहितीये, नुसती त्यांची एंट्री झाली तरी लोक हसायला सुरुवात करतात, तर यांच्याशी आलेला अनुभव याबद्दल सांगा.
1: भाऊंसोबत एक छोटंसं पात्र साकार करायला मिळालं मला. तेव्हा असं होतं की त्यावेळेस फारसं काही समजत नव्हतं, पण टीव्हीत दिसणारा कलाकार आपल्या सोबत आहे एवढंच समजत होतं.
0: अच्छा, म्हणजे तेव्हा तो आणि तो कुठलं पात्र तुम्ही सादर केलं भाऊ कदम यांच्या?
1: एक छोटी मुलगी होती संध्या नावाची, तिचा मुलगा एक परकल पोरक मध्ये आपण सादर करणारं पात्र होतं ते. खूप सुंदर अनुभव होता तोही माझा. लोकनाट्य स्पर्धेमध्ये आमची भेट झाली होती.
0: बरं, तुम्ही इतक्या वक्तृत्व स्पर्धा मध्ये सहभाग घेतला, सगळ्यात आवडता विषय कुठला होता?
1: पांढरा कोट, त्याग आणि न्यायाचे प्रतीक.
0: अच्छा,
1: हा आताचा माझा सगळ्यात आवडता लेटेस्ट विषय. एक 3 महिने झाले असतील त्या विषयाला. तो का आता मला आवडतो की मी आता मेडिकल क्षेत्राशी एकदम जवळची झाली आहे, मला पेशंट हँडल करणं इतकं आवडतं आणि ते आता माझं प्रोफेशन आहे. आणि ज्या वेळी एक डॉक्टर म्हणून मी जर बघते समोरच्याला, तर ते मी सगळं माझं घरदार सोडून किंवा त्याग सगळा करून मी त्या व्यक्तीकडे बघत असते.
0: म्हणून तुम्ही पांढरा कोड घेतला?
1: हो.
0: बरं, मग हा विषय हँडल करताना याची मांडणी कशी केली तुम्ही?
1: सगळ्याच पद्धतीने जेव्हा आपण डॉक्टर फील्ड मध्ये येतोय, सोप्या भाषेत सांगायला गेलं तर डॉक्टर फील्ड अशी आहे की तिला सगळं सोडून द्यावं लागतं. हा, आता काही जण म्हणतील की डॉक्टर खिसा कापतात वगैरे, आता बऱ्याच जणांचे नाव आता झालेले आहेत असे, पण मला असं वाटतं की डॉक्टर सगळ्यात मोठा त्याग करतात. स्वतः सुखाला जुगारून, स्वतःच्या सुखाचा त्याग करून ते पेशंट हँडल करत असतात. त्यांच्यासाठी फक्त सेवा आणि पेशंटचा जीवच महत्वाचा असतो. आज इथे बसून मॅम मी तुमच्या समोर बोलतीये की मी एक डॉक्टर होईन, तर मी फक्त सेवा स्वतःला इतकं वाहून देईल मी की पेशंटच्या वेळेस मला कुठलाही स्वार्थ दिसणार.

0: नाही.
1: हे तर हे चांगलंच आहे ना, कारण सगळेच डॉक्टर एकसारखे नसतात
0: हा
1: असं आपण म्हणू शकतो. मग हा विषय वक्तृत्व स्पर्धेत कसा काय निवडला तुम्ही, म्हणजे कशी मांडणी केली मग या सगळ्याची, त्याच्यासाठी अभ्यास केला?
0: हो, त्याच्यासाठी मी स्वतःचे काही अनुभव घेतले, काही चारोळ्या घेतल्या, काही डॉक्टरांचे अनुभवही महत्वाचे होते मला. माझे जे सिनियर होते त्यांचेही मी हेल्प घेतली.
1: अच्छा, पर सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जेव्हा बघितलं अल्बम की काही काही गोष्टी सामाजिक कार्यामध्ये देखील सहभाग घेतलेला आहे, त्याचे तुम्हाला बरेच सर्टिफिकेट मिळालेले आहे. कुठले कुठले सामाजिक कार्यामध्ये तुमचे सर्टिफिकेटचे झाले?
0: सामाजिक कार्य म्हणाल तर अगदी शालेय शिक्षण सुरू असताना अंध व्यक्तींसाठी निधी गोळा करणं,
1: अच्छा,
0: किंवा अनाथांसाठी भेट देणं, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वृक्षारोपणही केलं.
1: अच्छा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा हँडल केल्या की सामाजिक कार्यामध्ये वृक्षारोपण का असेना किंवा लहान मुलाची कामं का असेना, हे सगळे तुम्ही घेतलं. बरं, एकपात्री प्रयोग करताना स्टेजवर जेव्हा माणूस जातो, जाण्याच्या आधी जे मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं की अरे आपण गेल्याच्या नंतर ते कसं प्रेझेंट करणार, हजारो श्रोत्यांच्या भीडमध्ये जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तो अनुभव काय, त्याबद्दल सांगा.
0: सगळ्यात जास्त असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला असं वाटत असतं की ही दिग्गज कलावंत आहे किंवा मीच नाही किंवा अनेक दिग्गज कलावंत, की ते घाबरत नसावेत. पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती स्टेजवर जाताना त्याचे पाय थरथरणार आहेत स्टेजच्या खाली. त्याच्यानंतर तो वरती जात असतो, त्याच्यानंतर त्याला कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो हळूहळू.
1: बरं, सावंत मॅडम सोबतचा अनुभव काय म्हणत, म्हणजे कसा काय आला तो अनुभव?
0: हा, मी भरतनाट्यमची दुसरी परीक्षा पास झाली.
1: अच्छा.
0: त्यानंतर मेडिकल ऍडमिशन झाल्यानंतर मी स्टॉप केलं सगळंच.
1: अच्छा.
0: अभ्यासच खूप वाढला माझा.
1: हा, ते तर आहेच की अभ्यास वाढ. असं झालं आहे तुमचं की तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, एक पात्री प्रयोग करता, भरतनाट्यमचं तुम्ही हे घेतलंय, त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर पण होणार आहात, म्हणजे हे सगळ्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये असणं, म्हणजे त्याला अष्टपैलू कलावंतच म्हणूया आपण. पण तुम्ही डान्सकडे, म्हणजे एक कुठे डान्स कुठे याचं कुठे तायतम काही बसत नाही, हे कसं तुम्ही हँडल केलंय?
0: मला भरतनाट्यमची लहानपणापासून आवड होती पण माझं वय बसत नव्हतं. मग 10वीच्या आधीच मी स्टार्टअप केलं. मग ते स्टार्टअप करता करता 2 परीक्षा पास झाली पण ते पुढे करायला जमलंच नाही मला.
1: त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बरं, नटसम्राट म्हणून तुम्ही प्रयोग सादर केला, तर नटसम्राटसाठी तुम्हाला तो अभ्यास करावा लागला असेल, कारण नटसम्राट प्रयोग म्हणजे कठीण आहे. बघितलंय मी ते एक पादरी प्रयोग. मी एकदा नाना पाटेकर यांचा सुद्धा नटसम्राटचा प्रयोग बघितला, तर तो जबरदस्त होता. कारण तो बघितल्याच्या नंतर जे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर असं, इतरही श्रोत्यांना तुम्हाला तो प्रयोग सादर करताना अशी सगळ्या गोष्टी जाणवल्या का, तुम्हाला वाटलं का परिपूर्णरित्या आपण तो मांडणी केलेली आहे?
0: सगळ्यात पहिले तर मी ह्या विषयाला हात लावण्यासाठी घाबरली होती की नटसम्राटला हात लावू का नको मी,
1: कारण ते ग्रेटच आहे.
0: हा, की ते, कारण ते मी सादर करणं म्हणजे बिलकुल पण मला योग्य वाटत नव्हतं त्यावेळेस. मी सगळ्या कलाकारांचे बघितले सादर करताना, काही प्रोग्राम लाईव्ह बघितले, काही पुस्तकही वाचले, सगळे पुस्तकं जेवढे होते, मग त्यात कोण काय बोलतंय किंवा कोणत्या कलाकाराचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत, ते सगळं वाचन केलं.
1: अच्छा, मग त्याच्यातलं थोडस एक 2-3 मिनिटांचं आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूया.
0: कुणी घर देतं का रे, घर टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उखिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शाळ डोहामध्ये, आणि करावा त्याचा शेवट एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचाही, मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही, पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर यातच मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करणाऱ्यांचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो, सहन करतो हे जुनं जागपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, आणि अखेर करुणेचा कठोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकरांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोयस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणाकारा, आम्ही थेड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? दूर व्हा, सगळे निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. मी आहे ज्युलियट सीझर, मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव, सुधाकर आणि हॅमलेट मीच, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट.
1: अरे वा छान. आणि मी आहे निर्मिती वैद्य. बरं, निर्मिती हे सगळे प्रयोग तुम्ही जेव्हा स्टेजवर आल्याच्या नंतर प्रेझेंट करता, याच्यासाठी तुम्ही अभ्यास करता, असाही अनुभव आला असेल ना की कुठेतरी प्रॉब्लेम आले आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं सादर करताना?

0: कुठेतरी जाणवली ही गोष्ट की अरे हे ही गोष्ट राहून गेली किंवा ही गोष्ट करायला आपण हवी होती असं कधी जाणवलं का? कारण खूप मेहनत करताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात.
1: तुम्ही म्हणालात की असं कधी जाणवलं का, जेव्हा आपण एका आपल्यापेक्षा दिग्गज कलावंताला बघतोय समोर, तर त्या व्यक्तीला बघताना मला हेवा वाटायचा की मी पण असं झालं पाहिजे, मी पण या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. पण कुठेतरी शिक्षण पण बाकी होतं, त्याच्यामुळे शिक्षणाकडे लक्ष देणं पण फार गरजेचं होतं.
0: अच्छा, बरं, हे सगळं करताना कुठकुठली पारितोषिकं तुम्हाला मिळालेली आहेत?
1: हो, मला हिरकणी पुरस्कार प्राप्त झाला, नाथभूषण पुरस्कार प्राप्त झाला, शब्दरंग करंडक, नारी शक्ती पुरस्कार, इथापे पुरस्कार, छत्रपती करंडक, साथी गुलाबराव करंडक आणि असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
0: आणि ह्या पुरस्कारासाठी तुम्ही सगळं लिहून वगैरे पाठवलं होतं की तुम्ही कुठलं काम करता, काय करता, किंवा सहज तुमची नावं पाठवली गेली?
1: नाही, सहज माझी नावं पाठवली गेली, मी निवडली गेली. आता इथापे संगमनेरचं जे कॉलेज आहे तिथे मला पुरस्कार मिळाला, तर मी युनिव्हर्सिटीतून एकटीच होती.
0: अरे,
1: जी मी सादर करते किंवा आहे.
0: बरं, भविष्यात काय करायची इच्छा आहे? म्हणजे तुम्ही तर सांगितलं की मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव वगैरे करायचं आहे. मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून, तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हाल आणि पेशंट वगैरे असे असतील, पेशंटला जर बरं नाही वाटलं तर तुम्ही म्हणाल थांबा मी तुम्हाला एक पात्री प्रयोग करून दाखवते बरं का. पेशंटला थोडासा आनंद होईल, त्याचंही मनोरंजन होईल. म्हणजे डॉक्टर प्लस कुठेतरी कलावंत त्या क्षेत्रामध्ये गेला की पेशंटही थोडासा अरे वा आपल्याकडे दोन्ही क्षेत्र आहेत बरं का असंही काहीतरी मनात असेल. भविष्यात काय करायची इच्छा आहे?
1: अगदीच, माझं प्रोफेशन तर मी जोपासेलच, पण माझा छंदही मी त्याचप्रमाणे जोपासेल. वक्तृत्व कला मरेस्तोवर मी सोडणार नाही.
0: हा, ते तर एकदम रक्तातच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे जे पेशंट आहे किंवा सामाजिक काम करायची अशी काही इच्छा आहे
1: मला?
0: स्वतःचं हॉस्पिटल वगैरे असावं,
1: स्वतःचं क्लिनिक मला काढायचंय.
0: अच्छा, आणि डॉक्टर होऊन?
1: आणि नामांकित डॉक्टर व्हायचंय.
0: आजी, धुळ्यातच राहा बरं का, बघ धुळ्याच्या बाहेर नको, कारण बरेच लोक जरा मोठे झाले की मग ते धुळ्याच्या बाहेर पडतात. थोडंसं वाटतं की अरे आपण धुळ्यातच राहायला हवं. बरं, आमच्या सर्व जे काही कलावंत आहेत, काही एकपात्री प्रयोग करत असतील, वक्तृत्व स्पर्धा किंवा संवाद करत असतील, तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मला असं म्हणायचंय की कला जोपासत असताना पुस्तकं वाचली गेली पाहिजेत, ना की युट्यूबवरील भाषणं कॉपी करून आपण एक स्क्रिप्ट बनवायची, तीच बोलून तीच पाठ करून आपण स्टेजवर जातो ना, दुसऱ्या मिनिटाला परीक्षकाला समजून जातं ही स्क्रिप्ट आहे, ही युट्यूबवरचीच डिक्टो
0: आलेली आहे.
1: तर तसं न करता तुम्ही पुस्तकं वाचा, कारण पुस्तकं कॉपी केली जात नाही, पुस्तकं सगळीच लोक सारखी वाचत नाहीत. पुस्तकं सगळे स्टुडंट जे असतात किंवा लोक जे असतात ते फार वेगवेगळे वाचत असतात, आणि त्यातले जे चारोळ्या असतील किंवा आपल्या मनाने काही लावा, स्वतःची स्क्रिप्ट तयार केला त्यालाच व्हॅल्यू आहे.
0: अगदी, स्वतःशी शब्द स्वतःशी जपवणूक करतात, आपले शब्द आपल्याशी बोलत असतात.
1: बरोबर,
0: त्यामुळे आपण तो प्रेझेंटेशन चांगला करतो. किंवा सर्वात जास्त आवडता असा जो प्रयोग असेल तो सादर करा आणि त्याच्यानंतर आपण मुलाखत संपवूया.
1: हो, नक्कीच. ती फुलराणीला मॅडम मला खूप प्रतिसाद मिळाला. ती फुलराणी तुमच्या समोर सादर करते. तुला शिकवेन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठा समजतो स्वतःला मास्तर, इजा गटारात घाल तुझे शास्त्र, तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडातच घालीन शान, तुझा उतरीन समदा माज, मग येशील गुंडाळत लाज, माझी चाटत येशील बुट, मग मी म्हणल काय आज इकडं कुठं, हात पसरून मागशील माझ्याकडे भीक, मग मी म्हणल आधी शुद्ध बोलायला शिक, मग उडवून लाज चल बाहेर चल धरायला वाट, मग बाहेर मुकाट वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा, मग कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, तबडक तबडक तबडक तबडक तबडक तबडक तबडक तबडक, नजरेला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल, मग म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा, माग माग तुला हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी आपली गावठीच बोलल, मनातली तार हळूच खोलल, गालावर चढल लाजाची लाली आणि नजर जाईल अलगत खाली, मी म्हणल हे काय असं, लोकात उगाच होईल हस, कुंपणा पतूर सरद्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव, हिऱ्यातल्या कंठाला सुतळीचं बोट, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा, मग राजाच येईल रथात बसून, काय बी कर पण हो माझी सून, दरबारी धर्याल मुठीत नाक, मग म्हणेल राजाचा मान तरी राख.
0: श्रोते हो आणि सखीनो, या होत्या निर्मिती वैद्य, अष्टपैलू कलावंत, एक पात्री प्रयोग, अनेक सामाजिक संघटनामध्ये सहभागी घेणाऱ्या आणि महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात देखील त्यांनी आता नाव कमवलेलं आहे आणि

0: भविष्यात चांगल्या डॉक्टर होणार आहेत. तर आज आपण नेमिती यांच्याशी बोललोत, खूप चांगली मुलाखत, चांगले अनुभव वाटून घेतले. आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते निर्मिती. धन्यवाद,
1: धन्यवाद.
0: नमस्कार.

शोधू आत्ताच आपण निर्मिती वैद्य अष्टपैलू कलावंत यांची कविता आत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आमच्या स्त्रीसखी या कार्यक्रमातून. याबरोबरच आमचा स्त्रीसखी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेट आमच्या पुढील स्त्रीसखी या कार्यक्रमात. तोपर्यंत योगिताचा नमस्कार.

साधना सरगम यांच्या आवाजातील सुधाकर नेर्लेकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर एक कविता होत गिरीधर गोंधळी यांच्या आवाजातील आनंद कुरेकर यांचं गीत.

0: होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये। अरे वाह।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: गुलाम अली यांच्या आवाजातील हसरत मोहिनी यांची गजल ऐकूया, निकाह या चित्रपटातील।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचा कार्यक्रम वनिता मंडळ. सहक्षेप

0: अग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
1: बरोबर आहे तुझं, पण खर तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
0: ए सुखदा, मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण.
1: डबोलं? कसलं डबोलं रे?
0: अगं तू उन्हा तान्हाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
1: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
0: मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी. ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम, आहार, आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
1: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
0: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
1: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
0: अरे मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
1: भटकायला म्हणून जात नसेल, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय, परफ्युम्स, लायटर हे असलं काही ठेवू नका.
0: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
1: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
0: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
1: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
0: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
1: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
0: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
1: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
0: अरे वा, दे दे दे दे, दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा.

0: आलेली मला कळलं बरं का, पण मी आत काम करत होते.
1: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे? काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून? मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
0: अरे जीजू, हो हो, जरा दम खा. अरे आमच्या ऑफिससाठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो, मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्टसाठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
0: मी नको येऊ का मग? सांग, ही मी चालले आता.
2: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं, आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
0: बाय द वे, इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग बाई, तुला रोकणारा मी कोण बापडा? बरं सांग, कसलं प्रोजेक्ट आहे?
0: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
0: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता

0: रोक नाही सकती.
1: नाही ग बाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
0: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय.
0: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
2: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
0: अगं या प्रोजेक्टमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्त्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय ग, आणि मधमाशांचं काय.
0: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
0: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस गरेवा.
2: असू दे रे रोहित, आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते, मग झालं.
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी सुद्धा
2: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
0: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचं आहे काय तुला. आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये.
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: वा वा वा,
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत.
1: सांग सांगेला.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
1: अगं
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा.
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना.
0: हो ना, आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा, मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
2: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.

0: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
1: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
0: सेवन करावे.
1: हां, आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
2: अगं, पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
1: अगं, उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
0: आणि थंड म्हणजे फ्रीजमधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
2: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी, आहा.
0: पण रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
1: हां, आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
0: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
1: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, विटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
0: कळलं का?
2: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
0: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
2: जिजू, तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
0: अरे वा,
1: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
2: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
0: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
1: रोहित डपरे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
2: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया
0: माया.
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की.

0: सफरी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोत्यो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत। आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं। जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं। आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं। अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशीसुद्धा आपलं नातं जडतं। याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो। या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात। वास्तुनिर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले। ग्रीष्मा नमस्कार।
2: नमस्कार।
1: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे। वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल। तर मुळात वास्तुनिर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
2: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉईंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम।
1: हा हा।
2: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी। त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय। आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला।
1: हा।
2: 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता। सो अॅनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
1: बर,
2: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून। त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं,
1: घरातलं कोणी नव्हते?
2: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या। आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये। तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत, मग CET काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली, चांगले मार्क मिळाले आणि ॲडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं।
1: अच्छा।
2: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता।
1: अच्छा। शिक्षण मुंबईमध्ये?
2: मुंबई कमला रायजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, top 5 येतं ते, तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर।
1: अच्छा।
2: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं।
1: अच्छा।
2: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणताय
2: अगदी।
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
2: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन, कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडिया

0: झाल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हा महत्त्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा,
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: आता लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच आहे,
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला. आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपं गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय, कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलंय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो, आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे

0: खूप महत्त्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्त्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्स वरती चढणं खूप सोपं असतं. लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन, त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लाय मध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटच. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन्स, हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टीं करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी, नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्सबद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप

0: वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल, आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हाताने
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येत आहे जे हाफकिनच्या लँडवर येत आहे.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे, आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हॅफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं
0: संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी फंड फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं, आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं, पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात, म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता

0: वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही आहे.
0: खूप मोठं टीमवर्क आहे, आपल्याला खूप लोकांकडनं. आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे, काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा, आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तुसंवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाही आहे. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आत्ता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं आहे. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे, तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच, नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा,
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणार समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं

0: सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं, ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन AI या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन AIच्या बाजूने निकाल दिला.

ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तपासले.
1: सुमारे 48 अधिक खासगी
0: विहिरींचं पूर्ण करण्यात आले. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे.
2: जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले, तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाय योजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी

जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामानानुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या IT विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून

0: दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गिगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमॉल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं ॲटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ED कडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ED केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट, तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापार

0: रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे।
1: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले। नीट UG परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या RCC क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही CBI कसून चौकशी करत आहे। या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती। CBIच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली। दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली। भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि JEEच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे। त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर JEE परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे। मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली। यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007-2009 आणि 2011-2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे, याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल, याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि

राज्याची सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी एफआरपी वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे

टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी एफआरपी वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाजाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे, तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली, 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3000 रुपयेच आहे. त्यामुळं एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेन कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एकमेव फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी व्हीट इथेनॉलनं बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आणि 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500
त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार

0: जी कर्ज काढलेली आहेत त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्ष म्हणजे 11 वर्षाचेही करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 ला 2007 ला आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तशी जे काही सरकारचं दरवाजीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबर मध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळातून सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ते FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढले बिडले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होती. परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो MSP, ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीस बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे FRP थकवली का तर थकवलेली आहे, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची FRP थकवलेली आहे तर हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी FRP आहे, त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे FRP थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेचा जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे, तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो

0: आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतला की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटी मग त्याचा सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली FRP देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FRP मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमाता

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381. किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: FM 100.5 MHz. आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणीच्या कृषी तंत्र या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, कृषी तंत्र या कार्यक्रमात शेतीविषयक वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयांवर आपण तज्ज्ञांशी चर्चा करत असतो आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शेती करत असताना भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यात यशस्वी देखील होत असतो. आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विकास यादव पवार सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: शेतकरी बांधवांनो, विकास पवार सर कृषी महाविद्यालय धुळे येथे वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी बांधवांनो, जीवन जगण्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेत असतो. त्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. ग्रामीण भागामध्ये आणि शेतकरी बांधवांच्या पसंतीचा असलेला मुख्य पदार्थ म्हणजे आहे बाजरीची भाकरी. बाजरी हे आहारातील सर्वात प्रमुख घटक मानलं जातं. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेचा विषय आहे बाजरी पिकाचं आहारातील महत्त्व आणि बायोफोर्टिफिकेशन. सर, सुरुवातीला जर विचार केला ग्रामीण आणि शहरी भागाचा, खूप वर्षापासून आहारामध्ये बाजरीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ग्रामीण भागातील लोक तर बाजरीला आपल्या आहारामध्ये प्रमुख स्थान देतात. शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये गव्हाची पोळी असते, परंतु आजही बाजरी आणि गव्हामध्ये खूप मोठा फरक आहे. आजचा आपला विषय आहे बाजरी पिकाचं आहारातील महत्त्व. आपण याविषयी प्रथम काय सांगाल?
1: बाजरी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तृणधान्य पीक आहे व त्याचा वापर आहारात आपण खूप वर्षापासून आपण व आपले पूर्वज करीत आहोत. इतर तृणधान्यापेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देणारे आहे. म्हणजेच याच्यात 360 किलो कॅलरी प्रति 100 ग्रॅमपर्यंत ऊर्जा देते. शिवाय यात 12% प्रथिनांचं प्रमाण आहे. फॉस्फरस 242 मिलीग्रॅम आहे. कॅल्शियम 42 मिलीग्रॅम आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचं लोहाचे प्रमाण सरासरी 60 PPM व झिंक या मूलद्रव्याचे प्रमाण सरासरी 30 PPM पर्यंत आढळते. शिवाय यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी यासारखे घटकसुद्धा असतात. त्यामुळे अली

0: कडे आहार तज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ बाजरीचा अंतर्भाव आहारात करण्याविषयी आपल्याला सल्ला देतात. आपण पाहतच आहोत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या सप्टेंबर महिना हा आपले भारत सरकार पोषण महिना म्हणून साजरा करते.
1: सर, तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. या महिन्यामध्ये सरकारमार्फत अनेक पोषण आहाराविषयी कार्यक्रम राबवले जातात, पण हाच महिना सप्टेंबर महिनाच पोषण आहाराचा महिना म्हणून का साजरा केला जातो?
0: दारिद्र्य रेषेखालील असलेल्या घरांमध्ये मिळेल त्या अन्नावर गुजराण केली जाते, म्हणून तेथे कुपोषण दिसतं. मात्र ज्यांची ऐपत आहे अशा घरांमध्येही चुकीची जीवनशैली आणि अज्ञानामुळे कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसतं. रक्ताक्षयाचं प्रमाणही जास्त आढळतं. विशेषतः स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 12-14% कमी किंवा आणि पुरुषांमध्ये ते 14-18% कमी असेल तर रक्ताशयांचं निदान केलं जातं. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर काही पावले उचलत सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून जाहीर केला आहे आणि मार्गदर्शक पंचसूत्रीही जाहीर केली.
1: सर, आत्ताच बोलताना तुम्ही सांगितलं की मार्गदर्शक पंचसूत्रीही जाहीर केली. ही मार्गदर्शक पंचसूत्री नेमकी काय आहे?
0: सरकारने या पंचसूत्रीमध्ये पाहिल्यास आपल्याला बाजरीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येईल. या पंचसूत्रीमध्ये 5 गोष्टी घेतलेल्या आहेत केंद्र सरकारने. पहिला, सर्वात प्रथम सर्वांसाठी योग्य पोषण. दुसरं, रक्ताक्षय मुक्त भारत. तिसरं, वैयक्तिक स्वच्छता. 4, आयुष्यातील पहिले 1000 दिवस आणि स्तनपान. 1000 दिवस म्हणजे बालकाचे 3 वर्ष. नंतर शेवटचं आणि 5वं म्हणजे पोटाचं आरोग्य सांभाळून जुलाब किंवा अतिसार होण्यापासून बचाव. अशा या 5 सूत्रांवर या कार्यक्रमात भर दिला आहे. यातील रक्ताक्षय मुक्त भारतासाठी बाजरीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपणास लक्षात येईल.
1: सर, या मार्गदर्शक पंचसूत्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तक्षय मुक्त भारत करणे खरंच खूप गरजेचे आहे. रक्ताशयाची समस्या आपल्या देशात खूप गंभीर बनलेली आहे. जरी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे, तरी देखील 80% गरोदर स्त्रियांमध्ये, 52% गरोदर नसलेल्या स्त्रियांमध्ये आणि 74% 3 वर्षाखालील बालकांमध्ये लोह आणि जस्ताची कमतरता आढळून येते.
0: बरोबर. म्हणूनच बाजरीत बायोफोर्टिफिकेशन म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण वाढवणे हा दृष्टिकोन वापरला जातो. बायस या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो जीवन व फोर्टिकेअर या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो मजबूत बनवा, म्हणजेच जीवन समृद्ध करा किंवा मजबूत बनवा. याआधी लोह किंवा जस्त वाढवण्यासाठी काही वेगळे दृष्टिकोन वापरले गेले, जसे रोजच्या अन्नातील विविधता वाढवणे म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या भाजीपाला व आहारात विविधता ठेवायची. परंतु यात आपल्याकडे असलेल्या गरीब जनतेला हा खर्च गरिबांना सतत करणे शक्य होत नाही. दुसरा दृष्टिकोन वापरला पूरक म्हणून गोळ्या किंवा औषधं देणे, यातसुद्धा खर्च तर वाढतोच, शिवाय पचनाचे प्रश्न मानवात निर्माण होतात. नंतर मुख्य अन्नात सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळवणे, जसे की टूथपेस्टमध्ये फ्लोरीन व मिठामध्ये आयोडीन. यातही अन्न शिजवल्यावर त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे विघटन होऊन ते आपल्याला आपल्या शरीरास उपलब्ध होत नाही. म्हणून बायोफोर्टिफिकेशन म्हणजेच आपल्या धान्यामध्येच जेनेटिकली सूक्ष्म अन्नद्र जेनेटिकली किंवा मूळ गुणधर्माद्वारेच धान्यातच सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण वाढवण्याचा हा दृष्टिकोन वापरण्यात आला.
1: सर, तुम्ही आत्ताच समर्पकपणे बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय हे आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलेलं आहे. आपण बाजरी संदर्भात बोलतोय म्हणूनच हा प्रश्न विचारावासा वाटतो. बाजरी पिकात बायोफोर्टिफिकेशनद्वारे कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मूलद्रव्य वाढवले जातात?
0: अर्थातच लोह, जस्त व जस्त. याआधी आपणास लोह व जस्त कमतरतेमुळे शरीरावर होणारा परिणाम माहीत असल्यासच आपण त्याचे गांभीर्य आपणास कळू शकते.
1: सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. सर्वच जण आपल्याला आपल्या अन्नामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असायला हवं असं सांगतात, परंतु या लोहाचं आपल्या शरीरामध्ये नेमकं कार्य काय असतं?
0: आपल्या शरीरात लोहाचं कार्य अतिशय महत्त्वाचं असतं. ते म्हणजे हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन बनवण्यासाठी लोह लागतो. याआधी आपल्याला समजून घेतले पाहिजे ह्या हिमोग्लोबिनचे आपल्या शरीरातील कार्य काय. हे हिमोग्लोबिन जे बनवण्यासाठी आपल्याला लोह लागते व हे हिमोग्लोबिन बनल्यानंतर ते ऑक्सिजनला वाहून नेण्याचे कार्य आपल्या शरीरात करते व प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवून आपल्याला एनर्जी

0: किंवा ऊर्जा देण्याचे काम करते. प्रत्येक सजीव पेशीला जगण्यासाठी प्राणवायूचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. पण जर लोह कमी पडलं तर हेमोग्लोबिन कमी प्रमाणात तयार होतं व जर हेमोग्लोबिन कमी प्रमाणात तयार झालं तर पेशींना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही व रक्ताक्षयाचे दुष्परिणाम शरीरावर होतात.
1: सर, आपल्या शरीरावर रक्ताक्षयाचे नेमके कोणते परिणाम होत असतात?
0: पेशी अकार्यक्षम होतात रक्ताक्षय झाल्यानंतर. नंतर अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, धाप लागते, छातीत धडधड होते, श्वसन व नाडी जलद होते. शिवाय त्वचा आणि पापण्यांवरील त्वचा फिक्कट व पांढुरकी होते, चिडचिड निर्माण होते, वैचारिक गोंधळ निर्माण होता, निद्रा नाश होतो, पाचक रसांची निर्मिती कमी होते व पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय प्रतिकार शक्ती कमी झाल्याने वारंवार सर्दी होणे, खोकला व जुलाब यासारखे आजार होतात. लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी होते. शिवाय स्त्रियांमधील बाळांतपणातील जटिलपणा वाढतो व बालमृत्यू व माता मृत्यू देखील बाळांतपणात वाढतात.
1: खरोखरच सर, लोहाचं कार्य आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बांधवांनो, जर लोहाचं प्रमाण आपल्या शरीरात वाढवायचं असेल तर आपण नक्कीच आपल्या आहारामध्ये बाजरीचं सेवन करायला हवं. सर, सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं की बाजरीमध्ये लोह आणि जस्त म्हणजेच झिंक यांचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही लोहाचं कार्य काय आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलं, तर बाजरीमध्ये असलेला हा दुसरा पदार्थ म्हणजे झिंक याचं नेमकं कार्य काय आहे?
0: झिंक म्हणजे जस्त. अल्झायमर या नावाचा विस्मरण झालेल्या रुग्णांच्या रक्तात झिंक कमी असल्यामुळं अल्झायमर नावाचा आजार होतो. शिवाय रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा झिंक किंवा जस्त याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. शिवाय जस्त कमी झाल्यास किंवा झिंक कमी झाल्यास इन्सुलिन तयार होणे, साठवणे आणि पाझरणे या सर्व क्रिया कमी होतात. तसेच मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये हृदयरोग, रक्तदाब हे तीव्र स्वरूपात आणि लवकर बळावतात किंवा आपला प्रताप दाखवतात. शिवाय बाळाची वाढ खुंटणे व बाळांतपणाच्या जटिल समस्यासुद्धा झिंक किंवा जस्तच्या शरीरातील कमतरतेमुळे आढळून येतात.
1: खरोखरच सर, हे दोन मूलद्रव्यांचं शरीरासाठी कार्य आणि महत्त्व खरंच अनन्यसाधारण आहे. शिवाय हे बाजरीसारख्या गरिबांच्या अन्नधान्यामध्ये उपलब्ध होतं याचं खूप विशेष वाटतं. लोह आणि जस्ताचं प्रमाण बाजरीमध्ये जास्त असतं असं तुम्ही सांगितलं, पण ते नेमकं किती प्रमाणात असतं?
0: बाजरी पिकात लोहाचे प्रमाण साधारणपणे 60 PPM सरासरी आढळते. शिवाय झिंकचे प्रमाण हे सरासरी 30 PPM पर्यंत असते. परंतु बायोफोर्टिफिकेशन किंवा हार्वेस्ट प्लस प्रोजेक्ट अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व बाजरी संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील बाजरी संशोधन योजना कृषी महाविद्यालय धुळे व इक्रीसॅट यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे 2009 साली सुरू असलेल्या संशोधनामुळे भारतातील सर्व पिकांमधील पहिली बायोफर्टिफाईड जात बाजरी या पिकात 2012 साली धुळ्यातील संशोधन केंद्राने प्रसारित केली. तिचे नाव आहे धनशक्ती. सदरच्या लोहयुक्त वाणात लोहाचे प्रमाण 81 PPM पर्यंत सरासरी व जस्ताचे प्रमाण 42 PPM पर्यंत सरासरी आढळते. याशिवाय हा वाण खूप लवकर पक्व होतो, म्हणजेच 74 ते 76 दिवसात तयार होतो व या धान्याचे उत्पादन 22 ते 24 क्विंटल पर्यंत येते. सदरचे 2012 साली प्रसारित झालेले वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस आले. शिवाय या जातीची भाकरीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास रक्तातील लोह व जस्ताचे प्रमाण वाढल्याचे इक्रीसॅटच्या बायो अव्हेलेबिलिटी या चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.
1: सर, आपण तसं पाहायला गेलं तर बाजरीचे वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहेत. धनशक्तीशिवाय असा कुठला वाण आहे बायोफोर्टिफिकेशन करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल?
0: आपल्याच विद्यापीठाने 2017 साली फुले महाशक्ती नावाने संकरित वाण तयार केला. धनशक्ती हा सरळ वाण होता, परंतु फुले महाशक्ती हा संकरित वाण असल्याने याच्यात तर लोह आणि जस्त तर जास्त आहेच, शिवाय याचे उत्पादनही 30 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते आपणास. शिवाय आपले विद्यापीठ सोडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनीसुद्धा ABH 1200 या नावाने केंद्र लेव्हलला ABH 1200 या नावाने संकरित वाण प्रसारित केला. यातही लोह व

0: स्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे. शिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेली फुले आदिशक्ती नावाचा संकरितवान यामध्ये सुद्धा लोहाचे प्रमाण 42 ते 52 PPM व जस्तचे प्रमाण 32 PPM पर्यंत आढळते.
1: म्हणजेच आपल्या संशोधन केंद्रात नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवीन वाण तयार करत असतात.
0: होय, आमच्या संशोधन केंद्रात म्हणजेच बाजरी संशोधन केंद्रात इक्रीसॅटच्या हार्वेस्ट प्लस केंद्र सरकारचा CRP प्रकल्प या दोन प्रकल्पांमध्ये बायोफोर्टिफिकेशनचे काम सातत्याने चालू आहेच. यात आम्ही विविध प्रकारचे संकर करणे, त्यांच्या विविध पिढ्यांचा अभ्यास करणे, रोग व कीड प्रतिकारक्षम नर व मादीवान तयार करणे व शोधणे अशा प्रकारचे कामं सातत्याने करत असतो.
1: सर, बाजरी या पिकाचं आपल्या आहारामध्ये काय महत्त्व आहे या बाबतीत आणि बायोफोर्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय याबद्दल तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, तरी देखील तुम्ही शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना आणि जे लोक बाजरीचं सेवन करतात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: मला शेवटी एवढेच सांगावसे वाटते की प्रत्येकाने रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी दिवसातून एक वेळ तरी बाजरीच्या भाकरीचा आपल्या आहारात समावेश करावा. शिवाय लिंबू म्हणजे व्हिटॅमिन C चा अंतर्भाव करावा, कारण व्हिटॅमिन C मुळे सूक्ष्म अन्नद्रव्य रक्तात शोषण्याची शरीराची क्षमता वाढते. नाहीतर काही ॲसिड असतात की ज्यामुळे ते आपल्या आहारात पोटात जाऊन सुद्धा शरीरात शोषले जात नाही. म्हणून व्हिटॅमिन C जर उपलब्ध असेल, व्हिटॅमिन C बाजरीबरोबर जर आपल्याला उपलब्ध झाले तर लोह व जस्त शरीरात शोषण्याची क्षमता शरीराची वाढेल. शिवाय बाजरी हे अतिशय कमी फवारे असलेले व स्वस्त धान्य प्रकारातील असल्याने सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. त्यामुळे आपले जीवन कार्यक्षम बनेल असे मला वाटते.
1: खरंच सर, आपल्या आहारामध्ये बाजरीचं खूप महत्त्व आहे. शेतकरी बांधवांनो, डॉक्टर विकास पवार सरांनी आज आपल्याला बाजरी पिकाचं आहारातील महत्त्व आणि बायोफोर्टिफिकेशन या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या आहारामध्ये बाजरीचा समावेश करून घेण्यासाठी त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना आणि इतर सर्व लोकांना आग्रह धरलेला आहे. तर आपण आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना रोजच्या आहारामध्ये एक वेळेस तरी बाजरीची भाकरी खायलाच हवी. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तसेच इतर आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही बाजरीचं महत्त्व पटवून दिलं यासाठी आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओतर्फे आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व याविषयी प्राध्यापक विकास पवार यांच्याशी चॅनल जैन यांनी कृषीतंत्र या सदरात केलेली बातचीत आताच आपण ऐकली.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 180 1551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत. मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. संकलन आणि नियोजन केलंय किशोर वाघ यांनी. सादर करते सुमित सूर्यवंशी.

शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या पुढील 5 दिवसांच्या हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण जाणून घेऊ. कृषी सल्ल्यात सुरुवातीला जाणून घेऊया धुळे जिल्ह्यातील येणाऱ्या 5 दिवसाचे हवामान वृत्त.

शेतकरी बंधूंनो, धुळे परिसरात पुढील 5 दिवस कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 20 किलोमीटर राहील. हवेतील कमाल आर्द्रता 40 ते 52% राहील, तर हवेतील किमान आर्द्रता 22 ते 25% राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आताच आपण जाणून घेतला.

चला तर मग शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण जाणून घेऊ. कृषी सल्ल्यात आज आपण जाणून घेणार आहात उन्हाळे भुईमूग, कांदा, फळपिके, भाजीपालापिके, वेलवर्गीय भाजीपाला, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, खरीप नियोजन आणि पाण्याचे पुनर्भरण याविषयी कृषी सल्ला आपण जाणून घेणार आहात. सुरुवात करूया उन्हाळी भुईमूग या पिकापासून. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी आपल्या शेतात भुईमुगाची पेरणी केली होती त्यांचा पीक सध्या आता काढणीला आला असेल. शेतकरी बांधवांनो, भुईमूग पीक सर्वसाधारणपणे 115 ते 125 दिवसामध्ये काढणीसाठी परिपक्व होत असते. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगांच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणी करावी, त्यामुळे त्याची प्रतवारी चांगली राहते.

शेतकरी बंधूंनो, भुईमूग या पिकांत आता जाणून घेऊया कांदा या पिकासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली होती त्यांचं पीक सध्या काढणीला आलं असून काही शेतकरी साठवणूक करीत आहेत. शेतकरी बंधूंनो, वाढते तापमान लक्षात घेता कांदा चाळीतील तापमान अधिक आणि आर्द्रता कमी असल्यामुळे वजनात घट होते. साठवणगृहातील तापमान आणि आर्द्रता यांचा विचार करणे आवश्यक असते. म्हणून नैसर्गिक वायुवीजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केल्यास तापमान आणि आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येऊ शकते. त्यामुळे त्याची प्रतवारी देखील चांगली राहते.

शेतकरी बांधवांनो, कांदा या पिकांतर आता जाणून घेऊया. फळपिके या संदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपसात फळपिकांची लागवड केली असेल त्यांच्यासाठी वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने उभ्या फळपिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता पिकांना आवश्यकतेनुसार हलके सिंचन द्यावे. नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांच्या उन्हापासून संरक्षण करावे. गंभीर वाढीच्या टप्प्यावर सिंचनाची वारंवारिता वाढवावी. फळझाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट किंवा चुण्याचा वापर करून पांढरा रंग द्यावा. यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होतात आणि खोड फुटण्यापासून वाचते. त्यामुळे फळपिके चांगली राहण्यास मदत होते.

शेतकरी बंधूंनो, कृषी सल्ल्यात फळपिकांतर आता जाणून घेऊया भाजीपाला या पिकासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या शेतात भाजीपाला पीक घेतलं असेल त्यांच्यासाठी, शेतकरी बांधवांनो वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने नुकत्याच लागवड झालेल्या रोपांना सावली करण्याची व्यवस्था करावी. गरम वाऱ्याला अडथळा निर्माण होण्याकरिता शेताच्या कडेला बांधावर व्यवस्था करावी. तात्पुरत्या स्वरूपात शेताच्या कडेला हिरवी जाळी अर्थात ग्रीन नेट लावता येते, त्यामुळे भाजीपाला पिकाचे संरक्षण देखील होऊ शकते.

शेतकरी बांधवांनो, भाजीपाला पिकांतर आता जाणून घेऊया वेलवर्गीय भाजीपाला पिका संदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या शेतात वेलवर्गीय भाजीपाला लागवड केली असेल त्यांच्यासाठी, शेतकरी बांधवांनो वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने शक्य असल्यास वेलांना आणि फळांना सावली करण्याची व्यवस्था करावी. गरम वाऱ्याला अडथळा निर्माण होण्याकरिता शेताच्या कडेला बांधावर अशी व्यवस्था करावी. तात्पुरत्या स्वरूपात शेताच्या कडेला झाडांची किंवा हिरव्या नेट लावता येतील, त्यामुळे पिकाचे संरक्षण होऊ शकते.

शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यानंतर आता जाणून घेऊया पशुसंवर्धन या संदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि बहिणींकडे पशुधन असेल त्यांच्यासाठी, शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. त्या अनुषंगाने प्राण्यांना सावलीत ठेवावे आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. सकाळी 11 ते 4 या वेळेत प्राण्यांकडून कष्टाची कामे करून घेऊ नयेत. प्राण्यांना हिरवे गवत, प्रथिनयुक्त खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे. तसेच त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात चरण्यासाठी न्यावे. गोठ्याच्या छतावर पेंढा टाकावा. तसेच तापमान कमी ठेवण्यासाठी भिंतींना पांढरा रंग द्यावा किंवा शेणमातीने सारवून घ्यावे. वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने कोंबड्यांच्या शेडमध्ये पडदे आणि पुरेशी खिडती हवा व्हेंटिलेशन असावे. तापमान कमी करण्यासाठी भिंतींना पांढरा रंग द्यावा आणि शेणमातीने सारवून घ्यावे.

शेतकरी बंधूंनो, पशुधनानंतर आता जाणून घेऊया खरीप नियोजनासंदर्भातील कृषी सल्ला. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनींना खरीप हंगामात पेरणी किंवा लागवड करायची असल्यास त्यासाठी शेतकरी बांधवांना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीचा आम्ल वेम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतचा माहिती घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे खरीपाचे उत्पन्न चांगले येण्यास मदत होईल.

शेतकरी बांधवांनो, कृषी सल्ल्यात शेवटी जाणून घेऊया पाण्याचे पुनर्भरण संदर्भातील कृषी सल्ला. शेतकरी बांधवांनो, पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी चर, विहीर, तलाव यामधील गाळ किंवा ते काढून घ्यावेत. तसेच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल आणि वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाच्या घराच्या छतावर पडणारे पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावे आणि त्याचा वापर विहीर पुनर्भरण किंवा बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी करावा. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल.

शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या पुढील 5 दिवसांच्या हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पण जाणून घेतला. संकलन आणि नियोजन केलं होतं किशोर वाघ यांनी. सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, यावरच आज आपला किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही येथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी सायंकाळी ह्याच वेळेस, अर्थात 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: 5 मिनिटं होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले.

0: तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ एका वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट UG फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे, असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल, असं

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के सात जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कहो।
1: खुद पे इतराते न जाओगे?
0: नहीं, खुद पे नहीं।